0: ಹಿಲಿದೋಯ್ ಹಿಲಿದೋಯ್
1: ಚೇರಾದ
0: ಹಿಲಿ ಯೂ ಈ ರೂವ ಕನ ಹಿಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಠೆನ್ ನೇಲ ಹಚು ಲಗಿ ಪೈಸಾ ಎಮೋ ಮೆ
1: ಹೋಯ್ ಒಕಾರ ಕಿ ತಡಾ ಇಂಠನ ದ ಪೈಸಾ ದ ಜಾ ಬಾ ಕನ
0: ಚೇರೆ ಮೆಂದಾ ಹಿಲಿ ಹುಲಾ ಮಂದರ ಕಿ ಇಂ ದಾ ಟಕಾ ಇ ಕುಲಾ ಕದಾ
1: ಉನಾ ಪೈಸಾ ದ ಬೋಯ್ ಭಂಗಾವಾ ಆಮದನಾ ಕಮಿರೆ ಲಗಾ ಲಗಿ ಯಾ ಕೋಲಾ ಕದಾ
0: ಹಿಲಿ ಪೈಸಾ ತಹೆಂ ತ ಯೂದಮ ನೇಲ ಗುಜೇ ಸಚಿತಾ
1: ಗುಜುವಾ ಸ ಬಂಚಾಯ ಇಂ ದ ಬೋಯ್ ಬಡಾಯಾ
0: ಓ ಅನ್ಕನ್ ಬಾ ಮೆ ಮೋ ಗ್ಯಾ ಬಾಂಗ್
1: ಬಾಂಗ್
0: ಅಮ್ಮ ಮೊಂದು ನುನ ನೀರ್ ಮಾಯಾ ಹಿಲಿ ಹಿಲಿ ದೈ ಅಮ್ಮ ಮೆಟ್ ಸಮಂಗ್ರೆ ಮಿಟ್ಟಂಗ್ ರುಗಿ ರಹೆ ರಹೆ ಕನ ಕೈ ಹೋ ದಯಾ ದ ಬಾಂ ಬುಝೋ ದ ಬಾಂ
1: ಇಂದ ಅಭಿ ಜಿತಾ ದ ಕೈ ಹಾ ದಯಾ ದ ಬನು ತಿನ್ಯಾ
0: ಠೀಕ್ ಗ್ಯಾ ದಯಾ ಮಾಯಾ ಜುದಿ ಯಾರ ಬನು ತಾಮ್ ಖಾನ್ ಇಂ ಹೋ ಐ ದ ಲಿಕತ ಬಾಕ್ಸನ್ ಪಟು ಬಿದಾ
1: ನುವಾ ಟಕಾ ರೆ ಐ ದಾರ ಉದು ದ ಬಾಂ ಹೋಯ ತಮಾ
0: ಚಿತಾ ಬಾಂ ಚಲಾ ಇಂದ ಹೊರನಿ ಹೊಳೆ ಮುನೆ ಕದ ಯಸ್ ಚಿತಾ ಚೇರ ಹೋ ಬಂ ಜಮೈಂದ ಉನಾಗಿ ಮೆನ್ ಹಚುಯ ದ ಚಿತಾ
1: ನ್ಯಾಮ ಹಚೆ ಮಿಯಾಲಾ ए बाबू भीम हिजो मेसे अडि जोर किन बतार हचो इनकेना
2: चेत एम हो इनकेनो दीदी
1: नुई नेले में बासका पटु सना इकरा नुआ ओडा कोन घर ओडो गो काय में तो
2: सुजो बासका पटु सना में
0: भीम भीम इने होटो कोन तीस हाय तम बंखन बुगिया दो बंग हुई अभीम
2: मैन खान हुकुम तो चिका दिन तालो
1: बाबू ओना कुली से ढकना तोट गो का किन में
0: भीम आम हो आम दीदी लिखा की छी छी भीम
2: आम दादा के तो मेन खटाओ काओ दिना चलो ओडो को भाभी
3: जाय चिता आलिन चिता रे दनों का पे ना चले दा आलिन तो नो औरा रिंद चिले हो बांग का ना ली
2: रा ने हर दो वाली ना जमा चलो चलो ओडो को भाभी
1: तुर चले का मिर मने या कदा तू करे टूर चला ले काई रोहर गज बिना
4: बांगा हेली रागी दम रगड़ावा खाट गया नीर गोडरावते कुली से
1: येल में से नो औरा रे तिरी को ठाओ की बुनी माकी ना
4: इंया मंतार दो माट बता लेकम तोल जलात गो डकदा मानसिक लगा दो हिली
1: मानसिक माने पोरगे से न्यूया दिला उड़ा से गे
4: कु मोने ते कुमड़ो बंगा लगावा का देखान।